तुम्ही ऐकून असाल रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी आईच्या कोंगणी प्रसारात तुमका सोबईस्ता मोगाचं स्वागत. पालदनीच्या तिसऱ्या वर्धेच्या संध्या तावून आता ऐकूया नाटक जगवण. हो नाटक लिखला मनीष चार्ले कुलशेखर हाणी, नाटकाचे ध्वनिमुद्रण आणि संकलन रोशन कुलशेखर. तर आता प्रस्तुत जाता नाटक जगवण.

0: फ्रान्सिसा, तुका कितले पटी सांगले तू ऐका नाय, आता तुका त्या आमच्या बिस्पन्स सामग्रीचे मोजे वरी साजस ना।
1: तू कितेही सांग डॅड, तुका येदे वडले नाव असा पीटर बेर्नादोने, किते फायदो? क्रिस्तावांचे काही देतुने नाही, क्रिस्ताचो पटलाव कसो करूंक साध्य? हरियकांती आपण ग्रेस्त जायचे म्हणून चिंताय, आता सितलो ग्रेस्त असाय?
0: हा हळे बीस साहेब आयलो, चिक्के मर्यादेने उलय रे। फ्रान्सिसा बेसाव माग रे।
2: देवाचें बेसाव, देवाचें बेसाव। हो पीटर राम, कितें पुताक आपोवन हाडलां? सेमिनारीक म्हणून भरती करता कितें?
0: साहेबानो तो सेमिनारीक वसू वा खंय जाय वसू, ताका मोगान सांगले खंयचीच नटवाना। हो म्हजे जवळे सोपस्त दुबळ्यांक दान करूंक भायर सरला। हांव ह्या म्हज्या ग्रेस्तकायेचे की उंचल्या रायाळ हंताक पावूंक ओड्डाडतना हो म्हाका भिकारी करूंक भायर सरला। साहेबानो तुमी पुणी ताका पूस सांगा।
1: साहेबानो हांव आतां कांय ल्हान प्राय आसुनय, कितें बरें वा वायट म्हाका कळीत जाता। हो म्हजो बापय गिरेस्त जावंक प्रयत्न करता, संवसारी गिरेस्त जाल्यार कितें मेळटा? सर्ग उक्तो जाता गे, सर्गी पावाजे तर गरजेवंताक पावाजे न्हय गे। हें करूंक हो पीटर बेर्नादोनो तयार ना। आपल्या उत्पत्तेंत दांत एक वांटो दिल्यार पुरो म्हणटा, तुम्ही कितें म्हणटात?
2: तुमचो दोगांयचो न्याय सरको आसा, पूण तुमची चिंतना एकामेकां ताळपडनात, त्या देखून ताचें कितें हक्काचें तें ताका दिवन सोड पीटर रामा।
0: साहेबानो ताका कितें जाय तें घेवन दी आनी वचून दी। ओ म्हजे सांगी असल्यार म्हाका बिके पाश्ट करीत।
1: हांवें विंगड वचूंक अपेक्षिताय तर हांव आतां चलतां, म्हाका दुबळो जावन रावंक जाय। तुजी ग्रेस्तकाय तुकाच आसूं, ही ग्रेस्तकायाची मुस्तायकी पर्यंत तुकाच आसूं। आईच्यान हांव बापाय संगी रावना, जेजूस म्हजो उजवाड आनी मार्गदर्शक, हांव चलतां चलतां।
3: सर्व

0: पळयले गी सैबानो आची सराब पैसे ना तर जिवंक साध्य गी कितें जाता तें हांव पळयता.
1: साईबा बोगोस, या गरण्याक तुंस सांबाळ.

0: आळेमा तो तरणाटो पळे कितलो सादो आनी भक्तीक. ताका पळयताना म्हाकाय ताचे परीस सादी जिणी जियेवया म्हणून भोगता.
1: तो कोण गे पिसो हळशी आमचे तसल्यांनी ताचे ससिल्यान वेचे पर्यान चूकू आम्ही रयाल कुलियेची ये तू शेदा
2: फ्रांसिसा मुझे घर दुरुस्त कर. फ्रांसिसा मुझे घर दुरुस्त कर. फ्रांसिसा मुझे घर दुरुस्त कर.
3: हा हो सोमिया सोसुताळो देवाचे घर म्हळ्यार इगर्ज. हांगा लक्षार पाड पडली सा धम्यांची इगर्ज आसा. हांवें दुरुस्त करूंक जाय पूण कशें जाल्यार प्रयत्न करता.

0: फ्रांसिस, तू हंगसर रावून कितें चिंताय? कितें उबो रावलाय? हांवें तुका कुमो करयत गी?
1: जरूर, म्हाका ही दम्यांची इगर्ज दुरुस्त करूंक आसा.
0: अरे, तू कितें मेस्त तेजें काम करताय? तूं इतलो ग्रेस्त कारण आसो, तुवें काम करचें?
1: हां, ही आमी पातयेवच्या जेजूची येवजण. आमी येदोळस घर सांडला, दुबळी कायाची जिणी विंचल्या. तूं म्हाका सांगात दिशी तर कळात.
0: खंडीत जावन सांगात दिता आनी म्हज्या हेर सांगात्यांकी हेपोन हाडटा. म्हाका ही जिणी भोव पसंतीची. अळे अळे, आमकां थोडी बायल मनशांय कुंभ करूंक आयली.
1: हां वय, ह्या सर्वांक इंदुलजन्स फावो जावं दी. बऱ्या कामांक, तेवी इगर्जीच्या कामांक सेवा कितली आपुरबाई न्हय गी.

0: हा हई चे का मरावया हाँ मुझे संगत्या सरसी वेता हाँ एक चेड़ मुर्गे या कालो कार यूनुंससा बहुश तुझे लगे उलों कस्तले
1: ताका फाले योंगसं मका आता मागण्या कोसों कसा फल्या पाप साहेबाक मिळवणो आमच्या या नव्या मेळीक पुरवणगी घेऊं कसा
0: तसेच जाऊ पल्या ही गरजेचे काम हांव पळयतां.

तुम्ही ऐकून असाल रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमका सोबईस्ता मोगाचं स्वागत. पालदनीच्या तिसऱ्या वर्धेच्या संध्यातावून आता ऐकूया नाटक जगवण. हो नाटक लिखला मनीष चार्ले कुलशेखर हाणी, नाटकाचे ध्वनिमुद्रण आणि संकलन रोशन कुलशेखर. तर आता प्रस्तुत जाता नाटक जगवण.

0: फ्रान्सिसा, तुका कितले पटी सांगले तू ऐकनाय, आता तुका त्या आमच्या बिस्पनस सामग्रीचे मोजे वरी साजेस ना।
1: तू कितेही सांग डॅड, तुका येदे वडले नाव असा पीटर बेर्नादोने, किते फायदो क्रिस्तावांचे कायदे तू नेणाय, क्रिस्ताचो पटलाव कसो करूंक साध्य, हरियकांती आपण ग्रेस्त जायचे म्हणून चिंताय, आता सितलो ग्रेस्त असाय।
0: हा अळे बीस साहेब आयलो, चिक्के मोरी आजी उलय रे, फ्रान्सिसा बेसाव माग रे,
2: देवाचे बेसाव, देवाचे बेसाव। हो पीटर राम, कितें पुता गापोवन हाडलां, सेमिनार एक मनी भरती करताय कितें?
0: साहेबानो तो सेमिनारेक वसू वा खंय जाय वसू, ताका मोगान सांगले खंयचीच नाटवाना, हो म्हजे जवळे सोपस्त दुबळ्यांक दान करूंक भायर सरला। हांव ह्या म्हज्या ग्रेस्तकायेचे की उंचल्या रायाळ हंताक पावूंक ओड्डरतना हो म्हाका भिकारी करूंक भायर सरला। साहेबानो तुम्ही पण ताका पूस सांगा।
1: साहेबानो हांव आतां कांय ल्हान प्राय आसुनय, कितें बरें वा वायट म्हाका कळीत जाता, हो म्हजो बापय गिरेस्त जावंक प्रयत्न करता, संवसारीक गिरेस्त जाल्यार कितें मेळटा, सर्ग उक्तो जाता गे, सर्गी पावाजे तर गरजेवंताक पावाजे न्हय गे, हें करूंक हो पीटर बेर्नादोनो तयार ना, आपल्या उत्पत्तेंत दांत एक वांटो दिल्यार पुरो म्हणटा, तुम्ही कितें म्हणटात?
2: तुमचो दोगांयचो न्याय सरको आसा, पूण तुमची चिंतना एकामेका ताळपडनात, त्या देखून ताचे कितें हक्काचे ते ताका दिवन सोड पीटर रामा।
0: साहेबानो ताका कितें जाय ते घेवन दी आनी वसून दी, ओ म्हजे सांगी असल्यार म्हाका बिके पाश्ट करीत।
1: हांवें विंगड वसूंक अपेक्षित आहे तर हांव आतां चलता, म्हाका दुबळो जावन रावंक जाय, तुजी ग्रेस्तकाय तुकाच आसूं, ही ग्रेस्तकायेची मुस्तायकी पर्यंत तुकाच आसूं। आईच्यान हांव बापाय संगी रावना, जेजूस म्हजो उजवाड आनी मार्गदर्शक, हांव चलतां चलतां।

0: पळयले गी सैबानो आची सराब पैसे ना तर जिवंक साध्य गी कितें जाता ते हांव पळयता।
1: साईबा बोगोस, या घराण्याक तुमचं सांभाळ।

0: आळेमा तो तर नटो पळे कितलो सादो आणि भक्तीक ताका पळयताना म्हाकाय ताचे परीस साद जिणी जियेव्या म्हणून भोगता.
1: तो कोण गी पिसो नळशी आमचे तसेल्यांनी ताचे सशिलान वेचे पर्यांत चूक आम्ही रयाल फुलयेची ये तू शीता
2: मानसिसा मुझे घर दुरुस्त कर फ्रांसिसा मुझे घर दुरुस्त कर फ्रांसिसा मुझे घर दुरुस्त कर हाँ वो सोमिया सोसु ताड़ो देवाचे घर मुळ्यारी गरज हांगा लक्षार पाड पडली सा धम्यांची इगर्ज आसा हांवें दुरुस्त करूंक जाय पूण कशें जाल्यार प्रयत्न करता.

0: फ्रांसिस, तू हांगा सरावन कितें चिंताय? कितें उबो रावलाय? हांवें तुका कुमो करीत गी?
1: जरूर, म्हाका ही दम्यांची इगर्ज दुरुस्त करूंक आसा.
0: अरे तूं कितें मेस्ताचें काम करताय? तूं इतलो ग्रेस्त कारण आसो, तुवें काम करचें.
1: हा, ही आमी फाटयांच्या जेजूची येवजण. आमी येदुळूस घरस हाडला, दुबळी खेळाची जिणी विसल्या. तूं म्हाका सांगात दिशी तर कळात.
0: कंडीस हांव सांगात दिता आनी म्हज्या हेर सांगात्यांक आपोवन हाडटा. म्हाका ही जिणी भोव पसंद दिची. अरे अरे, आमकां दोनी बायल मनशांनी कुंभ करून आयली.
1: हा वय, ह्या सर्वांक इंडुलजन्स फावो जावं दी. बऱ्या कामांक देवी इगर्जीच्या कामांक सेवा कितली आपूर बाई.

0: हा हैचे काम रावो या हाँ मुझे संगत्या सिरसी वेता हाँ एक चिड भुर्गे या कालो कार यूनुन ससा बहुश तुझे रगे उलो कस्तले
1: ताका फले यूनसन मका आता मागण्या वसुंग असा फल्या पाप से बक मिळवणो आमच्या या नोव्या मेळीक पुरवणगी घेऊ कसा
0: सेन्स जाऊ पहिल्या ही गरजेचे काम हा पळयता

फ्रांसिसाक दिश्टीक पडिल्लो जागो. हांगासर आसल्या माउंट रावेल्ला शार्पलांत सेराप बरो दिश्टीक पडोन फ्रांसिसाच्या आतां पांयांक क्रिस्ताचे पांच गाय कसयल्ले. येरा आयली आमी भायर वचून मिटींग हॉलांत आटो सुरू करया. अपलाप जावं जेजू क्रिस्ताक.

0: आता अंतू तुका खंचे पसंद
1: माका दुखींचे पसंद जावन सैताना ये कळताना मा आळे आम्ही बारिंगार म्हणतस आमची ग्रेड इली वयर तशें आमचे वटो काजा जावची चिडवाई इली ग्रेड आलींच म्हणल्या बरें न्ही
0: आसात आसात
1: आसा ते
0: एक न्ही ती तीन ग्रेडीची चिडवां आसात
1: ती तीन ग्रेडी
0: आळे फस्ट ग्रेडीची चेडवां आसात पळय
1: वय
0: ती दुधा बरी धुवी दोवा बरी नितळ दया बरी दाट
1: अयो
0: आनी सेकंड ग्रेडीची म्हळ्यार तिक्के काळशी थोडे कडेन इल्ले मास उणे पूण थैली मात्र घट्ट आसा जाय ते आनी थर्ड ग्रेड म्हळ्यार
1: थर्ड ग्रेड म्हळ्यार
0: इल्ली हेवशीन तेवशीन
1: म्हळ्यार हेवशीन तेवशीन म्हळ्यार
0: ते कळनाय तुका
1: कळले कळले कळले कळले
0: आनी बाब्बा बारा म्हळ्यार
1: बारी आयो यो यो यो यो तळली चेडवा म्हाका नाकात कळताना
0: पूण दोत बरी आसा रे बाबा
1: नाका नाका नाका तळली चेडवा म्हाका नाकात
0: सोड तें हांव तुका फस्ट ग्रेडी चिंते चेडवा पळयता जाय ना
1: जाय जाय
2: सोबीत आसूंक जाय म्हजी हो काल बाय मंगळुरांतली चेडवा